0: चेतान के खिलाफ 0-2 से हार का सामना करना पड़ा। इस हार के साथ अपर्णा का एशियन गेम्स अभियान समाप्त हो गया। हालांकि एशिया स्तर के इतने बड़े मंच पर उनका पदार्पण अपने आप में उनके करियर का एक महत्वपूर्ण अनुभव है। आज नतीजा भले ही अपर्णा के पक्ष में नहीं रहा, लेकिन ये सफर अभी शुरू हुआ है और आने वाले मुकाबलों में यही अनुभव उनके काम आएगा। वही बात करते हैं अगले मुकाबले की जो अभी होना है। बात करते हैं विक्रांत बालियान की, जिनका मुकाबला अब से कुछ ही देर बाद होने वाला है। और अगर हम इनके बारे में थोड़ा सा आपको बताएं तो ये सेना में कार्यरत हैं, अपनी ड्यूटी के साथ साथ देश के लिए रिंग में भी कड़ा मुकाबला लड़ते हैं। सीनियर्स को देखकर इन्होंने अपना सफर शुरू किया था और अब उसी की प्रेरणा लेकर इन्होंने इस खेल को चुना और आज अंतर्राष्ट्रीय स्तर पर देश का प्रतिनिधित्व कर रहे हैं। वहीं अगर सोहेल की बात करें तो सोहेल भी इनसे कम नहीं है, इनके ओपोनेंट जूनियर वर्ल्ड चैंपियन है, तो ये मुकाबला कड़ा हो सकता है।
1: Right, Sohail comes from Iran, and Iran is giving India a run for their money on the table tennis table. What would be the outcome in Wushu? We will find out together. However, in case you missed out on the earlier updates, let's give you a quick highlight of what has transpired for India today. First of all, starting with shooting, where India won 2 silver medals. The first one came in the team event of the 10-meter women's air rifle, the trio of Vidarsa Vinod, Sonam Maskar and Ella Vanil won the silver medal, and then Ella Vanil went on to win the silver medal in the individual event as well.
0: इसके बाद बात करते हैं MMA की, जिसमें सुचिका तारियाल ने सेमीफाइनल में प्रवेश कर लिया है और अपने लिए कम से कम एक मेडल सुनिश्चित कर चुकी हैं।
1: Similarly, the cricket team, the women's cricket team has also secured a medal riding on Shefali Verma's swashbuckling 100. India defeated Bangladesh in the semi-final by 114 runs, which means now they will compete with Sri Lanka in the finale for the gold medal.
0: Hockey में भी भारतीय महिला और पुरुष टीमों ने अपने अपने मुकाबले जीते। इंडिया में महिलाओं में जो मुकाबला हुआ वो भारतीय टीम ने 19-0 से जीत लिया उज़्बेकिस्तान के साथ, वहीं पुरुषों ने 13-1 से इंडोनेशिया से अपना मुकाबला जीता।
1: Meanwhile, in badminton, PV Sindhu, Tanvi Sharma, Unnati Hooda gave good performances in the women's team event, and India won their opening fixture 3-0 and entered the quarterfinals.
0: चलते चलते एक नजर डाल लेते हैं मेडल टैली पर। भारतीय पोजीशन इस वक्त काबिज है। हम 10वें पायदान पर 2 सिल्वर मेडल के साथ। पहले नंबर पे है चाइना, जिन्होंने जीत लिए हैं 11 गोल्ड, 6 सिल्वर और 3 ब्रॉन्ज मेडल। इसी के साथ जापान है दूसरे पायदान पर, जिन्होंने जीते हैं 6 गोल्ड मेडल, 6 सिल्वर मेडल और 7 ब्रॉन्ज मेडल।
1: Still early days, we hope that the picture would change and it would be rosier for India in the coming days. However, we will keep you updated. We will meet you again at 6:30 PM for our next update. For now, keep listening to Akashvani.
2: Akashvani FM Rainbow.
3: हेलो नमस्ते।
4: हेलो
3: हेलो हेलो
4: हेलो
3: हाँ नमस्ते, ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆಯಾ?
4: ಆ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ ಮೇಡಂ.
3: ಹಾ ಹೇಳಿ, ನಿಮ್ಮ ಹೆಸರು?
4: ಸ್ವಲ್ಪ ಲೋ ಇದೆ ವಾಯ್ಸ್ ಮೇಡಂ
3: ಇವಾಗ. ಹಲೋ,
4: ಹಂಗೆ ಪರವಾಗಿಲ್ಲ ಮೇಡಂ, ಹಂಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದೆ ಬಟ್ ಸ್ವಲ್ಪ ಲೋ ಇದೆ ನಿಮ್ದು.
3: ಹಾ ಹೇಳಿ ಹೇಳಿ, ಮಾತಾಡಿ. ಹಲೋ
4: ಮೇಡಂ, ಹಾ ನನ್ನ ಹೆಸರು ಚಂದ್ರಿಕಾ ಜಗನ್ನಾಥ್ ಅಂತ ಮೇಡಂ, ನೇರಳಗೊಂಡೆಯಿಂದ.
3: ಮೇಡಂ ಮಾತಾಡಿ ಮಾತಾಡಿ.
4: ಹಾ ಮೇಡಂ, ಕೇಳ್ತಾ ಇದೆಯಾ ಮೇಡಂ?
3: ಹಾ ಖಂಡಿತ ಕೇಳ್ತಾ ಇದೆ, ಮಾತಾಡಿ.
4: ಹಾ ಮೇಡಮ್, ಅದೇ ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ್ ಬಗ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ, ಮತ್ತೆ ನನಗೆ ಫಸ್ಟ್ ಗೀತೆ ಮೇಡಮ್ ಮೈನಾ ಪ್ಯಾರ್ಕಿಯಾದಿಂದ, ಜಾಜಾ ಕಬುಲ್ತರ್ ಜಾಜಾ ಗೀತೆ ಬೇಕು ಮೇಡಮ್.
3: ಓಕೆ, ಹಾ ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ್, ಹಾ ನೀವು ಮಾತಾಡಿ, ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ.
4: ಹಾ ಮೇಡಮ್,
3: ಹಾ ಮತ್ತೆ ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ್ ಅಭಿಯಾನ ಇದ್ರ ಕುರಿತಾಗಿ ಮಾತಾಡೋದಾದ್ರೆ.
4: ಹಾ ಮೇಡಮ್, ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ್ ಅಭಿಯಾನ ಅಂದ್ರೆ ಮೇಡಮ್, ನಾನು 15 ವರ್ಷದಿಂದ ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ್ ಅಭಿಯಾನ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ನಿರಂತರವಾಗಿ ತೊಡಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ದಾವಣಗೆರೆಯಲ್ಲಿ ನಮ್ದು ಸಂಸ್ಥೆ ಇದೆ ಮೇಡಮ್, ಮಹಿಳಾ ಸಮಾಜ ಇದೆ. ಅದರಿಂದ ನಾವು ಪ್ರತಿ ತಿಂಗಳ ಒಂದು ಅವೇರ್ನೆಸ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಮಾಡ್ತಾ ಬರ್ತೀವಿ ಮೇಡಮ್. ಅವಾಗ ನಾವು ಕೆಲವು ಕಡೆ ಎಲ್ಲ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲ್ಗಳು ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಹೋಗಿ ಶಾಲೆಗಳು ಮತ್ತೆ ಪಾರ್ಕ್ಗಳು ಮೇಡಮ್, ಮೇನ್ ಪಾರ್ಕ್ಗಳಲ್ಲೆಲ್ಲ ಹೋಗಿ ಸ್ವಚ್ಛತೆಯನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮತ್ತೆ ನಮ್ದು ಪಕ್ಷದಿಂದ ಮೇಡಮ್, ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷದ ಕುರಿತು ಅದರಲ್ಲೂ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ, ನಾವು ಪ್ರತಿ ವಾರ ವಾರ ಮೇಡಮ್, ಪ್ರತಿ ವಾರ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಹೋಗಿ ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ್ ಅಭಿಯಾನದಲ್ಲಿ ನಿರಂತರವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಮೇಡಮ್. ಎಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆಗಳಾದ್ರೆ ಆಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಫಂಕ್ಷನ್ ಪೆಂಡಲ್ ಹಾಕಿ ಫಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿರ್ತಾರಲ್ಲ ಮೇಡಮ್, ತುಂಬಾ ಕವರ್ಗಳೆಲ್ಲ ಹಾಕಿ ಗಲೀಜ್ ಮಾಡಿ ಹೋಗಿರ್ತಾರೆ.